哟，莫打的起，莫打带来两身强大卡西，莫打的起，莫打带来两身强大卡西，咖喱巴卡错啦错哩，人生带来巴西。गोरी पका छोरा छोरी रंजन दैला बासी जेठो छोरो भन्सा उता हेवा तिम्राची ती छैना भनौ भाले देखी रंजन आखा मिची छैना भनौ भाले देखी रंजन आखा मिची